रघुवरा बोलत का नाही. अशा आर्त विचारणेनं सीता श्रीरामांच्या प्राणहीन शिराशी शेवटचा संवाद करता करताच मूर्छित झाली. शर्मा नावाच्या एका राक्षसीनं तिला जेव्हा खरा प्रकार सांगितला तेव्हा तिच्या जीवात जीव आला. श्रीराम अद्याप जिवंत आहेत आणि अथांग सैन्यासह त्यांनी लंकेला वेढा घातला आहे हे शर्मेकडून कळताच डोळ्यात प्राण साठवून ती रामदर्शनाची प्रतीक्षा करू लागली. श्रीराम लक्ष्मण सुग्रीव इत्यादी वीर सुवेल पर्वतावर चढून लंकेचा विस्तार पाहत होते. विभीषण त्यांना सर्व खणाखुणा सांगत होता. तोच सुग्रीवाचं लक्ष कुठेतरी केंद्रित झालं. लंकाधिपती रावण आपल्या प्रासादाच्या सौधावरून तसंच रामसेनेचं निरीक्षण करीत होता. त्याला पाहताच भीम पराक्रमी सुग्रीव एकदम सुवेलावरून उडाला. तो रावणाशी जाऊन भिडला. रावण सुग्रीवाचं अटीतटीचं द्वंद्व झालं. आता रावण आपल्या मायावी शक्ती दाखवू लागला. हे लक्षात येता सुग्रीव त्याच्या कवेतून निसटला आणि परत श्रीरामांच्या समीप आला. त्याच्या अंगावर ठाई ठाई जखमा झाल्या होत्या. श्रीरामांनी त्याला प्रथम प्रेमालिंगन दिलं आणि नंतर सौम्य स्वरात सांगितलं, सुग्रीवा सुग्रीवा हे साहस असले भूपतीस तुझ मुळीन शोभले. सुग्रीवा हे साहस असले भूपतीस तुझ मुळीन शोभले. अटीतटीचा अवघड हा क्षण, अटीतटीचा अवघड हा क्षण, मायावीतो कपटी रावण भिडलासी त्या अवचित जावन, काय घडे ते नाही कळले, भूपतीस तुझ मुळीन शोभले. विचार ल्याविण मला विभीषणा, सांगित ल्याविण नला लक्ष्मणा, कुणान देता पुसट कल्पना, उड्डाणात व धाडस धजले, भूपतीस तुझ मुळीन शोभले. ज्ञात मलातव अपार शक्ती, ज्ञात मलातव अपार शक्ती, माझ्या वरची अलोट भक्ती, तरीही नवते योग्य संप्रती, अनपेक्षित हे काही घडले, भूपतीस तुझ मुळीन शोभले. द्वंद्वे जर तुझ वधणे रावण, द्वंद्वे जर तुझ वधणे रावण, वृथा जमविली सैन्ये आपण, कशास यूथप वा वानरगण, व्यर्थच काहे रिक्ष मिळविले, भूपतीस तुझ मुळीन शोभले. काय सांगू तुझ शत्रू दमना, काय सांगू तुझ शत्रू दमना, नृप ओळखती रणी भावना, नंतर विक्रम प्रथम योजना.